0: आणखीन माझी बोट दुखायला लागली आणि सासून मला काय सांगितलं लयतरात
1: गप रड
0: माझी दुखतात बाई बोट माझी दुखतात बाई बोट
1: खराब झालेली दिसते ती दिसती
0: बक्की कशी झाली ती
1: एकदम
0: माझी दुखत्यात बाई बोट सासू म्हणते मिरची वाट माझी दुखतात बाई बोट सासू म्हणते मिरची

होई सासू म्हणते मजला हास माझ्या तोंडी भरला घास सासू म्हणते मजला हास आता कशी